वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एमपीसी च्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थी च्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

ऋषिका श्रोत्यानों नमस्कार। आज गणेश चतुर्थी एमबीसी तर्फे व स्वतः तर्फे तुम्हा सर्वाना गणेश चतुर्थी ची हार्दिक शुभेच्छा प्रकट करते। ऋषिको हो गणेश चतुर्थी चा या पावन मंगल वातावरणात देशाचा कानाकोपऱ्यात भक्तिमय वातावरण पसरलेले असून सर्व भक्तगण गणेश पूजेत तल्लीन झालेले आहेत। संस्थात कुटुंबियांच्या घरी आणि गावात हा धार्मिक सोहळा भक्तिभावाने साजरा केला जात आहे। तर चला या विशेष कार्यक्रमाची शुभ सुरुवात आम्ही या गौर गणेश भक्तिगीताने करीत आहोत।

ऋषिकः गणराय माऊली हे गीत म्हणजे भक्ती माया आणि विश्वासाचा सुंदर संगम आहे. आईप्रमाणे प्रेम करणारा, संकटात धीर देणारा आणि प्रत्येक पावलांवर साथ देणारा आपला गणराय, त्यांच्या सहवासाने मनाला नवी ऊर्जा मिळते. तर चला अशाच या विघ्नहर्त्याच्या चरणी मनपूर्वक वंदन करून हे सुंदर भक्तिगीत ऐकूया. सागर जनार्दन, युक्ता पाटील व समूहाच्या आवाजात.

गणराया माझा तू माझी माऊली। श्रोत्यांनो, किती सुंदर भावस्पर्शी रचना गणराया माऊली हे गीत ऐकताना मन भक्ती रसात निहाऊन निघते। गणरायाच्या मायेचा सहवास, त्याची कृपाछाया आणि आपल्या प्रत्येक सुख दुःखात तोच आपला आधार आहे, ही भावना या गीतातून मनापर्यंत पोचते। ऋषिक हो कालपासून चोहीकडे भक्तांच्या घरी, संस्थांत, मंदिरात गणपतीचे आगमन झाले आहे। आपल्या आवडत्या गणपतीची स्थापना झाल्यापासून देशात चोहीकडे उत्साह निर्माण झाला आहे। भक्तगण श्रद्धाभावाने गणपतीची पूजा करीत आहेत। मुलामुलांत निर्मळ आनंद व विशेष उत्साह संचारला आहे। झाकरी नृत्यात लहान तसेची ठोर भाग घेऊन गणेश चतुर्थी आपला आनंद व्यक्त करीत आहे।

एकदा येतो आणि साऱ्या समाजात नवक्रांती आणतो. लोक आध्यात्मिकतेकडे अधिक लक्ष देतात. भौतिक सुखाच्या पाठीमागे धावणारे मन गणपतीच्या पूजा प्रार्थनेत विलीन होतात. लोक धार्मिक कृतीने वागू लागतात. द्वेष मत्सराला थारा नसतो. एकमेकांप्रती असलेला आदरभाव वाढतो. गणपती पूजनाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात व यामुळे आपापसात असलेले नाते घट होतात.

गणपती प्रति असलेली श्रद्धा अपरंपार असते, अवर्णनीय असते, सुखद असतं, प्रेमदायक असते. किती सुंदर भक्तिभाव या मंगळसुरांनी वातावरण पवित्र झालं असेच एक सुंदर भक्तिगीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. रसिक हो, स्वप्नील बांदोडकर, रुपाली भोसले, चिन्मयी यांच्या गोर आवाजात.

ऋषिक हो आपल्या लाडक्या गणपती आला आणि मनाचे कौतुक वाढवून आनंद द्विगुणित केला, जो तो गणपतीचे गाणे गाऊन वातावरण आनंदमय सुखमय व प्रसन्न करण्यास मागे पुढे पाहत नाही। नृत्य व गाणी, झाकरी, भक्ती, स्तुती आणि मौज मजा या सर्वांमुळे वातावरण धुंद झाले आहे।

श्रोत्यानो एकदात विशाल शरीर स्थूल उदर आणि हत्तीच्या मुखासारखं मुख धारण करणाऱ्या हे रंबाला आमचा नमस्कार असू।

श्रोत्यानो आजच्या या शुभ व मंगल दिनी गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना, आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आरोग्य आणि आनंद सदैव राहो अशी गणरायाच्या चरणी आमची विनम्र प्रार्थना आहे. भक्तीचे हे सूर मनात जपून पुनश्च भेटूया एका नव्या सुरेल मैफिलीत. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद. गणेश चतुर्थी हा सण तुम्हा सर्वांसाठी मंगलमय सुखमय व शांतिमय असो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.